0: دیگه تو فاهو بانگ
1: ای ام فاهو لوا دو فیلم گه
0: آه ام فاهو لوا هم ایت ارتشی ما استو میزو میکوریمگه دیگه آن میزو کلا راوند گون نانی یسونو سوال تکینگه
1: اوکی
0: هم اینکه یسونو تدست تو دوگه تو بونه دیمینگه فیلم فشیر فوریا گندانی ایندیان ایرلاینز کا
1: یس ایندیا گ فیلم میزو ایندیان ایرلاین تو پروموٹ کورانی ویس
0: It was South Africa flight.
1: Cape Town.
0: Yes,
1: I forgot. I come up with a job 0.5 day. Cape Town. Bune female.
0: Mizu job is dini me Cape Town.
1: Mizu bune flight gan nang.
0: Tiaya badal kolla je dawat dini havir fahed jahar. Emi manzar ki tiaya inkar kore ta je ya. Dengene bunani thimane far waq dak kalang asti balashi. Kya fa hotel gan amai ko bunani. Then, badal kurang asyik bunani habis fahit jahar. Barang muda gue gue ngah daya.
1: Regadu gadi.
0: Regadu bunani. Nee, me no do aslu. Misstatement ke
1: Yes, no.
0: Oh, kia arah ke bunani?
1: Adiri fa am ko India serahda. Adiri mak India nun to Cape Town. Oh, Cape Town apa tu faham ni nun? India gule ni.
0: India.
1: Me ciam evani 7 to 8 at day ni range.
2: I'm sorry, Jay. Me nahi aa paungi.
3: Sirf ek baar. Yaad hai? Tumne kaha tha ki rishte शुरू होते हैं खत्म नहीं फिर किसी भी रिश्ते से आ जाना आज 5 बजे कैफे बिस्तरो
1: 5 is 5
0: थैंक यू वेरी मच
1: मुझे होनी फिल्म बता ना आधे फार
0: बड़ा
1: बड़ा
0: देन जे बर्थडे का फोन आता है कार है पूरी में से पूरी में कार
1: है रेकुल आगे कार है
0: रेकुल आगे मिजो के सवाल है कि फोन वाले खालो कुल आगे कार के ए मनो रेकुल
1: एको मैडम हिंगा आदि फार यस से बुनना
0: यस
1: नो मिजु देफार मिहार यस से बुने फि एहेम मे एग्जाम गोय साम मिका जसनी मिका कमे देफार यस वे जियाम देंगन न वाणी नो एन नो त एहेम मिफार नो व दानी
0: रंगल च बुनन जे ने सब को दोलन न करे वे
1: नो दो हेम या जवाब की
0: ओके नो रंगल च बे असल रंगल जवाब की
1: 7 स्टार
0: ಆದಾಗ ತಾಕದ್ದು ಮುಂದಾಣಿ ಹೆಮಿ ಮಿಸಾಲ್ ಕೆ ಕಲ ಆದಾಗ ತನಕ ಕಿಯಾಣೆ ನಮ್ಮ ವಿಸ್ನಾಲ ಹಬ್ಬಣೆ 7 ಸ್ಟಾರ್
1: ಡಾಬಾ
0: ಆ
1: ಡಾಬಾ
0: ಯೆಸ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಹಿಂಗೆ ಎಕ್ಸಲೆಂಟ್ ಆಫ್ ಫಹು ಫುರಾಗಿಂದಣಿ ಲಂಡನ್ ನ
1: ನೋ
0: ಕಂತಾಕ
1: ಕೇಪ್ ಟೌನ್ ನ
0: ವೆರಿ ಗುಡ್ ಟಿಯಾಗೆ ಫೇವರಿಟ್ ಕುಲೇ ಗೊತ್ತಗ ಬುಡಣಿ ನೋ ಕುಲ
1: ಯೆಸ್
0: ಯೆಸ್
1: ನೋ ಮಿಸು ಮಿಹಾರ ಒಳುವಾಲ ನೀಂಗೆ
0: ಮಿಸು ಒಳುವಾಲ ನಾಮ ಆಲಿಂ ಬೇಡೋಗೆ ಚೆಪ್ಪುಣಾಮಿ
1: No kula.
0: And a favorite kula go to Kabunani, no kula.
1: It's a blue.
2: To eat to see pasan, na pasan, sab pata chalta hai. Jaise tumne jana ki blue mera favorite color hai.
1: Yes.
0: Okay. Eh, me mizu kolla beno viswaal te ki me dil karishta mooda mizu a diuma pura boda mi jawab ta me a go to hama maa fakkali hama inge.
1: Asus mizu. हम वारंग उदोगुए ही वाणी एक गोत को जस्सु हीनु कुरन मिगो ता सवाल कुफाने का मलाय गें हुन ना कुलता हेदुमुगा कुलता का किता मी हुन का नास नसीब किता कैरेक्टर कंग एगो उलु नेंगे मिजु ने ही कंग
0: आ अदी हेमे ने ही मिसु आमी जी मेंगे वा कैच नु देख की जानु
1: उदोगुए दाने ते दो
0: ओके खमको मिसु मालूम बलाला खालता
1: mihar ladum vis balala ka
0: mis na balala chenge den balala
1: mihar den hama mizu tibuna story evura boda me balam mijhuni character ge lagin huna hedum kula takasha
0: hedum kula hi manzar ta koim gina
1: manzar yes manzar hama varakina I was expecting Cape Town ga wahaka take ek ko bahin safari no safari de enun emi hum gos animals ta balala nasibe etanu ferni kon animal ke mizu ne hi gando
0: mizu bunani rangalo natija ho da fiede inge
1: fast vido
0: ah mi hawago te ki natija tan kola da besane mi entertain ko deni ma de hitum is by for a point de venenu asu mi show mi vi he inge mizo de mi alim ge jawab tan ale higgam kamu rangalo nune tan kola gina point ta de hi bonus points em bi ma ha fudere ka rangala ti di inge em imtihanu fast ej war boda ves
1: alhamdulillah
0: ಫಿಲ್ಮ್ ಲವೇಕಾಯ್ಕಿಗೆ ಮೂವಿ ಮೂಡ್ ಶೋ ನಿಮ್ಮ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಂ.